0: kasa kala singin ge tawa ta shi la da ge ki to ma len ge ni ku su se tang chaw lam jo sa shi wa the to wei ye de ta tu mi ta shi mi de shi a yin la te ring a ne kwen da yong
1: no no ta che na la
0: ge ta tham de shi cho pe la
1: ne se la a
0: ding na in ka ta te na na ye pi ta wa ngo tu la che mo mo lo sa ma mi len ge che ku ga na mi len ge che a te pu pu na mi len ge che जो जिले नाम में लेंगे जे जिने जिना जिये जे लोटिंग ना ये भी उत्तरजुंग ना नाम में लेंगे जे पेंबाचिरिंग नाम में लेंगे जे जो जिले नाम में लेंगे जे समाज जो दवा गो डूले चे जिने जिना ये नी खाते तयां दाजी मिंगो जे ते जिना लाते ना ये भी चुंबे चिरिंग ला चे Tiling chenbe la chi, nima kesang la chi, tini sonam top la chi, la puya yin la.
1: No,
0: Tini jina kasa, jo lawang chi, aja pema choti chi, jo guru la puya yin la.
1: No, no.
0: Tini jangze na yubi jo jo guje la puya yin la.
1: No, no.
0: Gila, tini ta sembo bukabi, samu, sen, re, ni, pötu, ma, son, gong, se, na, ra, na, shi, a, yin, la. Lesen. Na, se, ti, sun, she, ti, pu, na, ti, se, yu, ta, la. Lesen, lo, sun, she, ha, chan, ti, na, yu, na. Shi, ma, pa, san, le, tang, ka, si, ta, we. Pa, san, la, ka, se, ta, we, le, se, kun, se, ta, we, min, jo. O, kun, si, ta, we, se, ka, si, ta, we. Lesen, lo, no. Lesen, ke, na, ma, lo, lo, om. Ma, te, ni, niam, ta, se, ra, na.